0: वाह, खरेखर जीअण में सचई रखो त नर्सी पण हेॾाज आहे अने नर्सियो पण हेॾाज आहे। हाणे लाट मज़े जो भजन पा सोयासूं त हलो हाणे पा डॉक्टर रमेश भट्ट रस्मी गया पंहिंजे कच्छ जा जेको यात्रा धाम आई इन जी लाट मज़े जी माहिती गनो जंहिंथी करे ने पंहिंजे कच्छ थी ॿार थी पण जे कोई भुज फरला अचे पंहिंजो कच्छ फरला अचे त पंहिंजो ही वार्तालाप आहे पंहिंजो रिहाइण जो ही कार्यक्रम आहे इहे इन खे ज़रूरु थी उपयोग में अचींदो। त हलो पंहिंजे कच्छ जे जेको यात्रा धाम जे इतिहास ते डॉक्टर रमेश भट्ट रस्मी वीरा पां नज़र विझूं।
1: यात्रा आहे अने माण्हू पंहिंजे जीवन में कोई कारणे कारण वग़ैरह